0: ಹಾರ್ಮೋನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಸಂಘ ಸದೈ ರಿವಾರ್ಡೆಡ್.
1: ಓಹೋ, ಛೋರಿಕೋ ಬಿಹೆಕೋ ಕುರಾ ಪನಿ ಛಿನ್ನಿಯೋ. ಅವ ನಾತಾ ಗೋತಾ ಇಷ್ಟ ಮಿತ್ರಲೈ ಬೋಲಾಉನ ಕಾರ್ಡ್ ಛಾಪ್ನ ಪರ್ಯ.
2: ಕಾರ್ಡ್ ಭಂದಾ ಪನಿ ಪಹಿಲೆ ತ ಬಿಹೆ ಭೋಜ ಪಾರ್ಟಿ ಕಾ ಗರ್ನೆ ಭನ್ನೆ ನಿದ ಗರ್ನು ಪರ್ಯೋ ನಿ.
1: ತ್ಯಸ್ಕೊ ಲಾಗಿ ತ ಚಿಂತೈ ಛೈನ. ಬಾಜೆಕೋ ಶೇಕುವಾ ನಾಗಢುಂಗಾಕೋ ವ್ಯವಸ್ಥಾಪನಮಾ ದಿವ್ಯಶ್ರೀ ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ ಛ ನಿ, ತೈ ಭವ್ಯ ಪಾರ್ಟಿ ಗರಿಂಛ.
2: ಹೈನ ಠಾಉ ಅಲಿ ಫರಾಕಿಲು ಭಯಕು ಪಾಉನಾ ಪಾಸಕೋ ಗಾಡಿ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಗರ್ನ ಮಿಲ್ನೆ ಫೋಟೋ ವಿಡಿಯೋ ಖಿಚ್ದಾ ರಾಮ್ರೋ ಆಉನೆ ಠಾಉ ಖೋಜ್ನು ಪರ್ಛ ಕ್ಯಾ.
1: ಲ ತಿಮ್ಲೈ ಥಾಇ ಛೈನ, ದಿವ್ಯಶ್ರೀ ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ಮಾ ಆಫ್ನೈ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಪ್ರಶಸ್ತ ಸುವಿಧಾ, 500 ಜನಸಮ್ಮ ಏಕೈಚೋಟಿ ಪಾರ್ಟಿ ಗರ್ನ ಸಕಿನೆ ಠುಲೋ ಆಕರ್ಷಕ ಎಸಿ ಹಲ್, 200 ಜನಸಮ್ಮ ಅಟಾಉನೆ ಅರ್ಕೊ ಛುಟ್ಟೈ ಹಲ್ ಪನಿ ಛ. ಖಾನಾ ತ ಕುರೈ ನಗರಂ, ಬೆಸ್ತರಿ ಸ್ವಾದಿಲೋ ಛ.
2: ಲ ತ್ಯಸೋ ಭಯ ತ ಬುಕ್ ಗರಿಹಾಲ್ನುಸ್, ಫೇರಿ ಅಹಿಲೆ ಅರ್ಕೊಲೆ ಬುಕ್ ಗರ್ಲಾನಿ.
1: ತ್ಯತಿ ಮಾತ್ರೈ ಹೈನ ಕ್ಯಾ, ಟಾಡಾ ಟಾಡಾಬಾಟ ಆಉನೆ ಪಾಹುನಾಕ ಲಾಗಿ ಹೋಟಲ್ ರುಮ್ಕೊ ಪನಿ ವ್ಯವಸ್ಥಾ ಛ. ಬಾಜೆಕೋ ಶೇಕುವಾದ್ವಾರಾ ಸಂಚಾಲಿತ ದಿವ್ಯಶ್ರೀ ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ ನಾಗಢುಂಗಾ ಪೋಖರಾ, ಹರೇಕ್ ಕಿಸಿಮ್ಕಾ ಪಾರ್ಟಿ, ಬಿಹೆ ಭೋಜ, ವ್ರತಬಂಧ, ಪಾಸ್ನಿ, ಸಭಾ ಸಮಾರೋಹ, ಬರ್ಥಡೇ ಪಾರ್ಟಿ ಲಗಾಯತ್ ಸಬೈ ಕಿಸಿಮ್ಕಾ ಪಾರ್ಟಿ ಗರ್ನಕ ಲಾಗಿ ಪೋಖರಾಕೈ ಉತ್ತಮ ಸ್ಥಳ ಬಾಜೆಕೋ ಶೇಕುವಾದ್ವಾರಾ ಸಂಚಾಲಿತ ದಿವ್ಯಶ್ರೀ ಬ್ಯಾಂಕ್ವೆಟ್ ನಾಗಢುಂಗಾ ಪೋಖರಾ. ಫೋನ್ 061-533-123, 98-028-50-701, 98-028-50-702. संजीवनी हस्पिटल नेपालगंज र दाङपछि अब तपाईँ हाम्रो शहर पोखरामा 24 घण्टा अनुभवी डाक्टरहरूद्वारा विशेषज्ञ सेवा सहित. सम्पर्क संजीवनी हस्पिटल पोखरा प्रहरी, भेटरी मार्ग, हस्पिटल चोक पोखरा 12, कास्की. फोन 061-578-161-578-162.
3: एनसेल प्याक किन्नु भयो त? जहिले पनि जहाँ पनि प्याक खरिद गर्नुहोस् अनि 20% सम्म क्याश फिर्ता एनसेल एपमा क्लेम गर्नुहोस्. एनसेल प्याक किन्नु भयो त? शर्तहरू लागू हुनेछन्. एनसेल नेपालकै लागि.
4: गोयल मेटल इंडस्ट्रीज को उत्कृष्ट उत्पादन जिन्दल एसएस पाइप्स, नेपालस नम्बर 1 ब्रांड. नक्कली देखि सावधान, जिन्दल को लोकप्रियता ले गर्दा नक्कली जिन्दल बजार में आएको हुनाले प्लास्टिक में मात्र नभई पाइप में पनि जिन्दल लेखेको पाइप मात्र खरीद गर्नु होला. टिकाउ र गुणस्तरीय काम, जिन्दल पाइप हो यसको नाम.
5: मोबाइल अपग्रेड में खर्च गर्नुहुन्छ? घुम्न जान बचत गर्नुहुन्छ? अब भविष्यका लागि पनि सोच्ने कि?
6: एनएमबी क्यापिटल को एसआईपी, हरेक महीना को सानो लगानी भोलि को ठूलो संपत्ति. एनएमबी क्यापिटल को वेबसाइट वा नजिकै को एनएमबी बैंक को शाखा में गई आज एसआईपी शुरू गर्नुहोस्. ऑटो डेबिट सुविधा भएको एनएमबी क्यापिटल एसआईपी, पैसा बढ़ने स्मार्ट तरीका. एसआईपी मार्फत म्यूचुअल फंड में लगानी गर्दा जोखिम हुन सक्ने भएकाले योजना को विवरण अध्ययन गर्न मात्र लगानी गर्नुहोला.